0: trako, kasle kusi bai bin andra bara dani zapurai honzaio. Putro pada na koni mita aile kunde batai gan garao. Yesai karna lebi kare mava yesai te de pahai baro. Siri vyasa ko pasa nasunera taha. Manda bhai narada teri wa. Ye vyasa jo yo timile malai. Shodile yauni bhakti thulo lagai. Kunde bata dhyan garau bhanera. Shodeu timile bharaman parera. Yesa nimitta bhanchu paile bhai ko. Shri Vishnu le jotha agi gare ko.
1: म मेरो घर गौरी शंकर गाउँपालिका वार्ड नम्बर 4 हो। म मेरो नाम सीता उप्रेती हो। राजा जंगलमा शिकार गर्दै एक्लै गएका थिए।